थुयै जायमानो आफोरों गायसिं याफांबो जों स्राय स्रायकै रैमानो ताय निरानि रावबाय गुरुगै रना नांनाय मानखाङाखै याफांगो पटास एबा मुस्कि गुरा रुवै रना नांनाय दै गोरैनि जरा हांखाखै दै जबै रना नांनाय उलखै नाला खायि आर दैन रहरै रना नांनाय अमहायखै मुलाय खायखाङाखै जों नुगो तालनै रंनि बिसिङनो मुलायो बुबार फायमानि मुलायनि बोथायब जों आसोग नजायमानो अबनकारीबो तेखायसे कक साथाय गेलायो मुलायनि पदरे पद जात दङ अबनि बिसिङ पोसा देसि पोसा हिमानि चाइनिज पिंक जापानिज ह्वाइट